0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE गणसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 105. प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे सोमवार 1 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. चूक होणं स्वाभाविक आहे, पण ती चूक सुधारणं हेच खरं शहाणपण आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. भारतीय पुरुष हॉकी संघाने 2022 आशिया कप स्पर्धेत जपानवर 1-0 असा विजय मिळवून कांस्य पदक जिंकले दिवस होता आजचा. जनरल मोटर्स कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही चौथी मोठी दिवाळखोरी आहे. रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे 35वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली, तीही आजच. HD देवेगौडा यांनी भारताचे 11वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली, तीही आजच्याच दिवशी. द गो कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू बनले, तेही आजच्याच दिवशी. दख्खनची राणी रेल्वेगाडी मुंबई व पुणे दरम्यान सुरू झाली, तीही आजच. प्रभात फिल्म कंपनीची सुरुवात झाली, तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. आर माधवन तमिळ हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक, पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचा. नर्गिस दत्त मदर इंडिया चित्रपटातील प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री आणि समाजसेविका, पद्मश्री प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. दिनेश कार्तिक भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हरिभाऊ माधव जावळे यांचाही जन्म आजच आहे. कवी बी मराठी कवी यांचाही जन्म आजचाच. सत्येंद्रनाथ टागोर पहिले भारतीय सनदी अधिकारी यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानस भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE खणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. उद्योग व्यवसायासाठी लाभाचा योग असेल, कामात सहकाऱ्यांच्या मदतीने फायदा होऊ शकतो. तुम्हाला रागावा

विकास, घरात प्रेम आणि सहकार्य राहील, भाग्याचे योग बनतील, लक्ष्मीनारायण योगाच्या संयोगाने कमी प्रयत्नात मोठा लाभ होईल. वृश्चिक रास, अनावश्यक खर्च होऊ शकतात, आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे, कामात सजग राहा. धनुरास, तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल, योजना जागरूकपणे राबवू शकाल, आर्थिक लाभाची शक्यता आहे. मकर रास, विरोधक नुकसान करू शकतात, काही अडथळ्यांमुळे ताण येईल, आर्थिक लाभ होईल पण खर्च देखील वाढणार आहे. कुंभ रास, धर्मकर्मात लक्ष लागेल, नोकरीत आदर आणि मान मिळेल, चतुराईने कठीण काम सोडवू शकाल, करिअर मध्ये प्रगती होईल. आणि शेवटची मीन रास, घरातल्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळेल, जीवनसाथी सोबत घरगुती कामे केली जातील, मनोरंजनात वेळ जाईल. या होत्या 12 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू दोन्ही 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ಎಂ ಪ್ರಸ್ತುತಿ.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 21 पुष्पौषधीची म्हणजेच मस्टर्ड या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. मस्टर्ड या औषधीची गरज असलेल्या व्यक्तींसाठी एका वाक्यात संदेश द्यायचा झाला तर तो असा असेल की ह्यानी जीवनात समजून घ्यावं, जाणून घ्यावं की ऐल तीरी नांदे सुख पैल तीरावर दुःख, मध्ये वाहते जीवन ऐसे संसाराचे रूप. जीवनाच्या सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे समजून घेणं मस्टर्डची गरज असलेल्या लोकांसाठी अत्यावश्यक ठरतं. मस्टर्ड या औषधाबद्दल जाणून घेताना लक्षात घ्या की काही विशिष्ट प्रकारच्या मानसिक आजारातच अशा प्रकारची मनस्थिती आढळून येत असल्यामुळं या औषधाचा वापर थोडा कमी केला जातो. मस्टर्ड या औषधाचं महत्वाचं लक्षण म्हणजे जीवन झाकोळून टाकणारा, मनाला व्यापून टाकणारा अत्यंत निराशामय असा उदासपणा, ज्याचं कारणच माहीत नाही अशी अंधकारमय मनाची दुःखितावस्था जी अचानक त्या व्यक्तीला ग्रासून टाकते आणि मग केव्हा तरी नष्टही होते, पण मनाला हे ग्रहण ज्यावेळी लागतं तो काळ सहनशीलतेच्या पलीकडे असतो. तो काळ सहनशीलतेच्या पलीकडचा असतो. जणू एखादा भयानक मोठा काळा कुट्ट ढग त्या व्यक्तीच्या सभोवताली पसरून राहतो आणि आशेचे आनंदाचे किरण जराही आत येऊ देत नाही. जीवनातील सुखांची मनाला जाणीवच होत नाही. जणू अशा संवेदनांचे दरवाजेच बंद झालेले असतात. दैनंदिन व्यवहारातील छोटे छोटे प्रसंगही माणसाला आनंद देतात. मानवी जीवनच इतकं विविधरंगी आहे की ते अनुभवण्यातच सुखच सुख असतं. पण मस्टर्ड या औषधाची मनस्थिती असेल तर त्या व्यक्तीला जीवनातील कोणताही सुखोपभोग घेणं केवळ अशक्य असतं. हा असा उदासपणा का आला आहे हे त्या व्यक्तीला समजतच नसतं. हा असा उदासपणा का आला आहे हे त्या व्यक्तीलाही समजत नसतं. ज्यावेळी हा उदासपणा, निराशा, मनावरचे दुःख पटल आपल्या आपण निघून जातं, आनंद जाणवू लागतो, तेव्हा मात्र त्या व्यक्तीला खरोखरच स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. ही निराशामय अवस्था गॉर्स व जेन्शियन पेक्षा मात्र वेगळी असते, कारण या दोन्ही औषधांच्या बाबतीत व्यक्तीला त्या निराशेचं कारण माहीत असतं. मस्टर्ड या औषधाच्या रुग्णाला ही निराशा, उदासपणा का आणि केव्हा येईल हेच माहीत नसतं. केव्हा जाईल हेही सांगता येत नाही. त्यामुळं अशा अवस्थेबद्दल एक अनामिक भीती ही त्याच्या मनात ठाण मांडून बसलेली असते. कधी कधी डोकं दुखणं, झोप न लागणं अशा प्रकारची गौण लक्षणही असतात आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत मनाची कवाड उघडण्याचं काम मस्टर्ड हे औषध करतं. मस्टर्ड या औषधाच्या विरुद्ध मनस्थिती कशी असते पहा. या व्यक्तीच्या मनात एक प्रकारची स्थिरता, स्थितप्रज्ञता असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा उदासपणा, नैराश्य, दुःख यांच्याशी ते सहज सामना करू शकतात. ऐल तीरी नांदे सुख पैल तीरावर दुःख, मध्ये वाहते जीवन ऐसे संसाराचे रूप हे त्यांनी ओळखलेलं असतं आणि म्हणूनच ते जीवनाचा पुरेपूर उपयोग घेऊ शकतात. मनाची कवाड खुली ठेवल्यामुळं आनंदाचा प्रकाश तिथे खेळत असतो. सुशीलाबाई वय 50 वर्ष, त्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नर्स होत्या. गेली 2 वर्ष त्यांना अधून मधून मेंटल डिप्रेशनचे अटॅक्स येत होते. अचानकच त्यांना एक प्रकारचा उदासपणा येत असे. अगदी निराश वाटायचं. कामातही मन लागत नसे. थकून गेल्यासारखं होई. आवडीचे पदार्थ केले तरी त्या उदरभरण म्हणूनच जेवत. पूर्वीसारखं चवीनं नाही. घरात गप्पा गोष्टीत भाग घेणाऱ्या सुशीलाबाई या काळात खोलीत एकट्याच पडून राहत. याचं कारण त्यांचं त्यांनाच समजेना. प्रथम त्यांना वाटलं आपल्याला कामाचा व्याप अधिक होत असावा व त्यामुळे थकून जाऊन हा उदासपणा येत असावा, पण पुढे तो कमी झालाच नाही. खर तर हॉस्पिटल मधील काम त्यांना आवडत होतं, त्याचा कंटाळा येणं शक्यच नव्हतं. मग काही आर्थिक चिंता त्यांना सतावत होती का? तर तसंही नाही. मुलगा असून नोकरी करतच होते. केवळ आवड, मन रमावं या हेतूनच त्यांनी नोकरी चालू ठेवली होती. सुशीलाबाई सांगत होत्या, या उदासपणाचा अटॅक आला की मला जगणंच नकोसं वाटतं. कशातही रस घेता येत नाही, कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही. हे असं का होतं मला माहित नाही. आपण 15-20 दिवसांनी ते कमी होतं आणि एकदम कुणीतरी तुरुंगातून अंधार कोठडीतून सुटका केल्यासारखं वाटतं. या काळात मला काही करावंसं वाटत नाही. करायला गेले तर थकून गळून गेल्यासारखं होतं आणि ते काम मी अर्धवट सोडून टाकते. सुशीलाबाईंना त्यांच्या या अशा प्रकारच्या उदासपणासाठी मस्टर्ड आणि थकव्यासाठी ऑलिव्ह या दोन पुष्पौषधी दिल्या. 2 महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू झाल्या. सुशीलाबाईंना त्यांच्या उदासपणासाठी मस्टर्ड आणि थकव्यासाठी क्रमांक 23 चे ऑलिव्ह हे औषध दिलं. 2 महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू झाल्या, थकवा कमी झाला. पण 6 महिन्यातच त्यांना पुन्हा एकदा थकवा कमी झाला. 6 महिन्यात त्यांना फक्त एकदाच असा त्रास झाला, त्यानंतर पुन्हा एकदा झाला, पण फक्त 3-4 दिवसच. हळूहळू हे प्रमाण 4-5 महिन्यातून एखादा दिवस इतकं कमी झालं. सतत 2 वर्ष औषध घ्यावं लागलं, पण आता सुशीलाबाई आपल्याला हा त्रास होत होता हे सुद्धा विसरून गेल्या आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ. ललिताबाई एक संस्था चालिका, त्यांनाही वरील प्रमाणे त्रास होत होता. परंतु याचबरोबर संडासला साफ न होणं, अर्धशिशी, भूक न लागणं, झोप न लागणं या तक्रारीही त्यांना सतावीत होत्या. ललिताबाईंचा स्वभाव आणि कामाची पद्धत मला माहीत होती. सारखं काम आणि काम, खाता पिताही तोच विचार, मनाला शांतपणा असा नाहीच. सतत या मानसिक आणि शारीरिक तणावाखालीच त्या वावरत असत. मनशांती, विश्रांती अशी नाहीच. ललिताबाईंना मी मस्टर्ड आणि क्रमांक 31 ची पुष्पौषधी वरवेन दिली आणि वरवेन हे औषध सततच्या मानसिक आणि शारीरिक ताणासाठी होतं. यामुळे नैराश्य तर कमी झालंच, पण इतर शारीरिक तक्रारीही मावळल्या. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एक वेगळा विषय ऐकणार आहोत, म्हणजे बोन अँड जॉईंट ट्युमर बद्दल आज आपण ऐकणार आहोत. म्हणजेच हाडांच्या सांध्यातील जो ट्युमर होतो तो कसा होतो आणि ते जे अवयव वाचवण्याची शस्त्रक्रिया असते ती कशा पद्धतीनं होते याबद्दल आपण आजच्या शो मध्ये ऐकणार आहोत. आणि या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर सारंग शेटे, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: आज आपण खूपच वेगळा विषय बोलतोय, म्हणजे एकतर लोकांना फक्त बोन ट्युमर हाच फक्त ऐकून माहिती होतं, तर त्या ट्युमर बद्दलच आपण जरास थोडक्यात सांगूया की नेमकं तो होतो कसा आणि काय त्याची नेमकी लक्षणं असतात.
1: बोन ट्युमर आणि सध्या जे आपला विषय आहे बोन आणि जॉईंट ट्युमर, तर ह्याच्यात लक्षणं म्हणजे काय, तर पेन खूप राहते यांना आणि पेन ह्यांचं आउट ऑफ प्रोपोर्शन असते. युजली जे आपण बाकीचे आर्थरायटिक पेन वगैरे असतात ते युजली काही ना कारणानं सहन होत जातात. आणि जी बाकीची लक्षणं जी आहेत, जी कॉमन आहेत बाकीच्या ट्युमरसाठी, म्हणजे वेट लॉस होणं, भूक कमी लागणं, ही सगळी लक्षणं त्यात येतातच असं आहे. आणि मग चालताना त्रास वगैरे होतो. ह्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की युजली एक्सरे वरती ज्यावेळी पेशंट बघायला जातो की किंवा जे जे आम्ही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की जे जे जेव्हा जेव्हा पेशंट येतात हे इन्सिडेंटली आम्ही पकडतो, हे एक फार मोठं दुर्भाग्य आहे यातलं. कारण का एक्सरे वरती बोन ट्युमर पकडणं, तोपर्यंत एक्सरे मध्ये बोन लॉस जवळजवळ 30% झाला पाहिजे, म्हणजे ट्युमर तेवढ्या पुढे गेला पाहिजे, मग तो एक्सरे डिटेक्ट होणार. मग ह्या म्हणजे ती लक्षणं थोडक्यात काय, बराच काळ झाकून गेल्यासारखं होते.
0: बरोबर.
1: मग ही एक त्यातलं एक सगळ्यात वीकेस्ट लिंक आहे की टाइम, ज्याला म्हणतो आपण टाइम टेकन फ्रॉम प्रेझेंटेशन अँड टाइम विथ द इनिशिएशन ऑफ द डिसीज, म्हणजे सुरुवात झाली आणि डिटेक्ट झालं, ही जरा हा क्रिटिकल पिरियड आहे त्यातला. डायग्नोसिस, कुठल्याही आजाराला निदान करणं फार महत्वाचं आहे, तर ही निदान बऱ्याच वेळा लेट होतं ते ह्या कारणामुळे, कारण की एक्सरे मध्ये लगेच डिटेक्ट होत नाही. मग त्याला बऱ्याच वेळा आपण MRI मध्ये लवकर होतं, पण काही काही ट्युमर त्याच्या पण आधी सुरू झालेले असतात, कारण की सेल्युलर लेवलला असतात, त्यावेळी डिटेक्ट करणं फारच अवघड असते. तर ही एक ह्यातली वीकेस्ट लिंक आहे. लक्षणं म्हणलं तर सेम जसं मी सांगितलं, भूक कमी लागणं आणि दुखणं, आउट ऑफ प्रोफेशन, रात्रीला पण झोपेत वगैरे दुखणं, पण त्यावेळी जर पेशंट रात्रीच्याला पण गुडघा दुखत असेल वगैरे अशा जर गोष्टी असतील, ते कदाचित इन्फेक्शन पण असू शकतात. पण थोडं फार एज रिलेटेड, 50-60 वय, थोड्या एक वयाच्या एंडिंगला, म्हणजे 50-60 नंतर, 6व्या दशकात 7व्या दशकात, असं ह्याचं प्रमाण जसं वय वाढलं, एज इटसेल्फ त्याला आम्ही म्हणतो एक रिस्क फॅक्टर आहे. जसं वय वाढेल तसं कुठल्याही कॅन्सर बनूनच नाही असं, म्हणजे ते एक रिस्क फॅक्टर असल्यानं त्याच्या बाबतीत जर तुम्हाला सारखं दुखत असेल कुठलाही जॉईंट, तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे स्पेशलिस्टकडनं.
0: मग फक्त जॉईंट दुखतात की पूर्ण हाड अशी आपली शरीरात दुखत असतात?
1: जर बोन ट्युमर मेटास्टॅटिक स्टेजला गेला असेल तर सगळे दुखायला लागतं.
0: बर,
1: असं आहे.
0: बर,
1: मग ते लेट स्टेजला होतं, पण त्याच्या आधी येतातच पेशंट युजली, असं आहे. पण ती पहिल्या स्टेज मध्ये पकडणं ती जरा महत्वाचं क्रिटिकल आहे. पुढच्या स्टेजला गेल्यावर सगळे येतातच इकडं तिकडं सगळीकडे जाऊन, कारण की दुखणं फार जास्त झालं. मग त्या स्टेजला आल्यावर मग त्यात शक्यतो आमचा रोल संपून जातो, त्यात मग प्युअर ऑन्कोलॉजिकल सर्जनचा रोल राहतो. पण पहिल्या स्टेजला ज्यावेळी डिटेक्ट होतं त्यावेळी आपला चांगला रोल आहे लिम्ब साल्वेज सर्जरी, जे आजचा विषय आहे बोन अँड जॉईंट ट्युमरमुळे लिम्ब साल्वेज सर्जरी, जे आपल्या भागात आता बऱ्याच व्हायला लागल्यात खास करून आपल्या इथं, त्याच्याबद्दल म्हणजे आपण चांगलं त्यांना हे देऊ शकतोय.
0: बरोबर. त्या शस्त्रक्रियांबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत डिटेलमध्ये सर, पण हा जो ट्युमर आहे तो येण्याची कारण काय असू शकतात?
1: कारण म्हणलं तर बऱ्याच वेळा सेल्युलर लेवलला अॅबरेशन इन सेल्युलर मेटॅलिझम, ज्यामुळे कुठल्याही कारणानं तुमचं आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर आले आहे, बरेच कारण, व्हेरी रेअरली कुठला तर काही काही जणांना हेरिड न्यूरोफायब्रोमॅटोसिस म्हणून असं वेगवेगळे फार रेअर आजार असतात, त्यात इन्क्रीज रिस्क असते. पुन्हा प्रोस्टेटचे झाले वगैरे असे बरेच कारण, हेरिडिटी पण एक लिंक आता आलेली आहे समोर. आणि एन्व्हायरमेंटल, कुठल्याही कारणानं, यात सिंपल एकच गणित लक्षात ठेवायचं, सेल मध्ये कुठल्याही शरीरातील जिथं तुम्हाला कॅन्सर उद्भवलेला आहे त्या सेलचं वागणं चुकीचं सुरू झालं की हा कॅन्सर निर्माण होतो. मग सेल चुकीचा का वागायला लागतो, ह्याला कारण खूप आहे. मग त्याला ट्रिगर पॉइंट म्हणतात. मग तो ट्रिगर कशामुळे झालाय, एन्व्हायरमेंटमुळे झालाय किंवा बऱ्याच जणांना रेडिएशन एक्सपोजर, आता तिकडे चर्नोबिलला काय काय झालं म्हणजे, किंवा जपानमध्ये जी हे झाले असं झालं, किंवा आता आपल्या ह्याच्यात म्हणलं तर प्रदूषण एक फार महत्वाचा, त्यात एक सर्वात महत्वाचा लिंक आहे. आणि तुमची स्वतःची पण रोग प्रतिकार क्षमता जर कमी झाली असेल त्यात सुद्धा मग तुमचे सेल जास्त प्रोन होतात. मग ती हे कारण फक्त बोन ट्युमर साठी असं म्हणता येणार नाही तुम्हाला, ही सगळ्यालाच जनरलाइज स्टेटमेंट आहे. आज कोणी जर म्हणला असेल की बाबा, कारण की सेल तुमचा अबेरंट बिहेवियर ज्याला म्हणतो, सेल तुमचा जो आतमध्ये जी पेशी आहे बोनची ती वेगळ्या पद्धतीने वागायला लागते आणि त्याला कारण खूप आहेत. मग ती शरीरातली फक्त बोनची असू शकत नाही, ती कुठल्याही आवयाची असू, मग ती हेरिडिटी पासून एन्व्हायरमेंटल एक्सपोजर पर्यंत अशी बरेच कारण आहेत त्यात.
0: पण सर, ट्युमर सारखा आजार आणि म्हणजे फक्त एन्व्हायरमेंट त्याचा विचार करणं किंवा आपली लाईफस्टाईल चेंज झाली असेल त्याचा विचार करणं, ह्या एवढ्या म्हणजे आपल्याला त्या कॉमन वाटतात गोष्टी. कारण आता हे पर्यावरण सोडून तर आपण कुठे जाऊ शकणार नाही, आणि जी आपली बदललेली जीवनशैली आहे त्यालाही कंट्रोलमध्ये ठेवणं तेवढं प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाला जमेलच असं नाही.
1: आता ही तुमचं वेगळ्या पद्धतीने होतं. हे कसं झाले, आता ते एन्व्हायरमेंट आताच असं असं नाहीये. पूर्वीच्या काळी पण आता बऱ्याच जी माणसं वेगवेगळ्या ह्याच्यात होती, समजा खाणीत काम करायची, ते काही आता ना बहुत 300-500 साल पासून ते काम करायला लागले. मग त्यांचं तिथल्या लोकल प्रदूषण, प्रदूषण म्हणजे असं फक्त अख्ख्या पृथ्वीचं असं मी म्हणत नाही, तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट काम करता काही त्याला ऑक्युपेशनल हजार्ड वगैरे असं एक फॅक्टर आहे हे म्हणायला लावले, नाही मग सगळ्याला तसं नाहीये त्या दृष्टिकोनातनं मी म्हणत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जर आता कसं माणसाला एक भीतीचं वातावरण तसं घेण्यात काहीच अर्थ नाही, महत्वाचं काय डिटेक्शन वाढलेलं आहे. आज 1800 साली डिटेक्शन कुठं होतं, एक्सरे कुठं होती, MRI कुठं होती, डॉक्टर कुठं होती, आता ती सगळी आलेली आहेत ना. मग आता 19 साली चष्मा किती जण घालाय त्यातला प्रकार झाला. आता सगळे आल्यामुळे डिटेक्शन वाढल्यामुळे ती तुम्हाला समोर यायला लागले. मग ह्याचा हा ऍक्च्युली दुसऱ्या दृष्टिकोनातनं बघणं गरजेचं आहे. डिटेक्शन व्हायला लागले म्हणून ती समोर यायला लागले. ते आजार त्या प्रपोर्शन मध्ये पूर्वी पण होताच हो, असं त्याला फार महत्वाचं ह्या दृष्टिकोनातून बघणं फार गरजेचं.
0: बरोबर. म्हणजे जे अगदी असं खाणीत काम करणारे वगैरे लोक असतील किंवा प्लास्टिकच्या फॅक्टरी मध्ये वगैरे अशा ठिकाणी जे काम करणारे लोक असतात त्यांना थोडस जास्त रिस्क
1: आहे, इन्क्रीज रिस्क आहे, किंवा ज्यांना फार फ्युम्स वगैरे सामना करायला लागतात असं. आणि बऱ्याच वेळा कोणाचं काय नसते, मग ते थोडंफार
0: हेरिडिटरी
1: जेनेटिकल वगैरे झालं असेल असं पण असू शकते त्यामागे. एक्झॅक्ट आता स्मोकर्स मध्ये आपण बघतो, मग ती त्यांनी अक्वॉइड केलेला आहे. तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये पण राहा आणि स्मोकिंग करा तर तिथं होणारच किती, तिथं किती चांगली हवा असली त्यातला प्रकार झाला. मग हे तर तुम्ही किंवा एखाद्याचं फार मद्यपान असते मग त्यांचं ते लिव्हर तशा पद्धतीचं आहे ते.
0: बरोबर. मग हे जे बोन अँड जॉईंट ट्युमर आहे सर, हे झाल्यानंतर मग पुढची प्रक्रिया काय असते, म्हणजे शस्त्रक्रियेपर्यंत पेशंट कधी पोहोचतो?
1: एकदा झाल्यानंतर तुम्ही त्याचं सगळं योग्य पद्धतीने स्टेजिंग असते की त्याचं एक्सटेंड किती आहे. एक्सटेंड म्हणजे समजा त्या नी जॉईंट मध्ये समजा झालेला, नी आता सर्वात मोठा जॉईंट आहे शरीरातला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलतो आणि त्याच्यावर माणूस चालतो आणि ते त्याचं काम जर राहिलं तर मग काय चालणं फिरणं सगळं डे टू डे ऍक्टिव्हिटीज बदलायला. तर आम्ही काय करतो, आधी त्याचं क्वांटिफिकेशन आणि स्टेजिंग करतो. स्टेजिंग म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण करणे. तर वर्गीकरणात म्हणजे काय, तो केवढा मोठा आहे किंवा केवढा लहान आहे, पुढं आहे माग आहे, म्हणजे गुडघ्यातलं झालं सांगायचं किंवा हिप मधला असेल, शोल्डर मधला असेल, एल्बो मधला असेल, तो किती मोठा आहे आणि त्याच्या बरोबर सराउंडिंग स्ट्रक्चर आजूबाजूच्या ह्याला किती त्याच्यापासून मेनिस्कसला लिगामेंटला म्हणा इकडं तिकडं कुठं काय ती गेलेलं आहे का, जॉईंट मधल्या असं जॉईंटला कव्हरिंग एक असते कॅप्सूल असते त्यात ती गेलेलं आहे का असं, किंवा हाड गुडघ्यातल्या हाडात वरती मांडीपर्यंत सरकलाय का, असा तो ट्युमरचा एक्सटेंट किती झाला याच एक योग्य पद्धतीनं वर्गीकरण केलं जातं, त्याला स्टेजिंग म्हणतात. स्टेजिंगसाठी फार काही गोष्टी आहेत. तुम्ही एक्सरे आहे, MRI आहे, पेट स्कॅन आहे आणि सिटी स्कॅन सुद्धा आहे आणि पुन्हा नर्व वेसल्स किती इन्वॉल्ड आहेत ह्याचं म्हणजे पहिल्यांदा आपण स्टेजिंग करतो आणि स्टेज प्रमाणे त्याचं पुढं आपल्याला पुढे ट्रीटमेंट आहे. आणि ह्याच्यात दोन्ही डिपार्टमेंटचं काम असतं, नुसतं ऑर्थोपेडिक सर्जन नाही किंवा काय, तर कार्यात फार मोठा रोल ऑन्कोलॉजिकल सर्जनचा येतो.
0: अच्छा.
1: हा ऑन्कोलॉजिकल स्पेशलिस्टचा येतो.
0: मग हे त्याला कसं काय कनेक्ट आहे, म्हणजे ते कॅन्सर झाल्यात जमा आहे असं समजावं पेशंटनी की कसं?
1: हो, जर बोन ट्युमर डिटेक्ट झाला तर त्याला कॅन्सरच मानायचा. त्यात प्रकार वेगवेगळे आहेत, बिनाईन आहे, मॅलिग्नंट आहे. म्हणजे तो फार मॅलिग्नंट म्हणलं तर फार फास्ट त्याचं पेशी फार फास्ट त्याचं रेट ऑफ मल्टिप्लिकेशन ग्रो व्हायला लागले. किंवा मग बिनाईन असेल तर ते तेवढं तिथल्या तिथं त्याचं म्हणजे फास्ट मल्टिप्लिकेशन नाहीये आणि तिथल्या तिथं लोकलाइज आहे, लोकलाइज अग्रेसिव्ह आहे, त्याचे स्प्रेडिंगचे चान्स फार कमी आहे. असे बरेच ट्युमर असेच असतात जी आज भीती जी निर्माण झाली त्या एवढं घाबरायचं काही कारण नाही. बऱ्याच पैकी ट्युमर हे लोकली अग्रेसिव्ह असतात आणि त्यातच आपलं जॉईंट म्हणजे काय थोडक्यात ऑन्कोलॉजिकल सर्जन स्टेजिंग प्रोसेस मध्ये जास्त असतात त्याचं. आणि तो ज्यावेळी आम्ही ट्युमर काढतो हे मल्टी डिसिप्लिनरी काम असते, त्यात बरेच स्पेशालिटीज इन्वॉल्व्ह असतात. त्यांनी ट्युमरचं काढण्याचं काम असते. आमचं काढल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे त्यानंतर ती पोकळी कशी भरून काढायची आणि लिम्फ फंक्शन मध्ये कसं येईल, त्याचं पूर्णतः पहिल्यासारखं किंवा जास्तीत जास्त पहिल्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, एक रिप्लेसमेंट केल्यानंतर त्याला फार महत्व आहे. मग त्याला ऑन्कोलॉजिकल ऑर्थोपेडिशन कामाला येतो.
0: अच्छा. मग या शस्त्रक्रियेमध्ये सर म्हणजे सक्सेस रेट कसे आहेत?
1: ह्यात कसं झालंय मॅडम, आता पूर्वी ह्याला अम्प्युटेशनच व्हायचे. आता गुडघ्यात ट्युमर आला वगैरे किंवा अँकल मध्ये आला किंवा एल्बोत आला शोल्डरवर आला मग स्प्रेड व्हायचे खूप जास्त प्रमाण होत. पण आता गेल्या 3 ते 4 दशकांमध्ये रेट ऑफ अम्प्युटेशन 5% आलेला आहे. पूर्वी ते 40% होतं. म्हणजे निम्मे पेशंट आपण ते अवयव काढूनच टाकायला लागले. त्यामुळे ही लिम्ब साल्वेज सर्जरी हा कन्सेप्ट आलेला आहे आपल्या आता नॉर्थ कर्नाटकात तर खूपच आता आलेला आहे ह्या 8-10 वर्षात. आणि पूर्वी सगळे पेशंट बाहेर जात होते. आता मायो क्लिनिक वगैरे त्यांच्याकडे ही 40 वर्ष झालं काम चालू आहे. पण भारतात सुद्धा ही काम चालू होतं. पण एक खूप 150 करोडचा देश आहे, फक्त टाटामध्ये काम आहे किंवा बेंगलोरला 2-4 हॉस्पिटल आहे किंवा फार तुटपुंज्या ठिकाणी चालायचं. आज आपल्या इथे ही सुरू झालेला आहे आणि त्याचा आपल्या पेशंटला लाभ घ्यायला लागला. आता मी इथं 10 वर्ष झालं काम करतोय. 2015 पासून आम्ही खूप पेशंट इथे केले. म्हणजे ह्या भागात सुद्धा ही फॅसिलिटी निर्माण झालेली आहे आणि ह्यात फार मोठा बदल झालेला आहे. कारण की हे अजिबात इथं होतच नव्हतं, आता व्हायला लागले. हे फार मोठं म्हणजे इम्पॉर्टंट मेसेज मला इथं द्यायचं आहे की हा जर तुम्हाला आता ही सुविधा इथं उपलब्ध आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कदाचित काय काय सर्जरीना अजूनही म्हणजे लोक जात असतील किंवा अजूनही जातात, 80% लोक जातात. पण आता इथं आपलं कॅन्सर हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे आणि इथं तिन्ही सर्जन आहेत ऑन्कोलॉजीचे प्ले आणि त्यांच्या बरोबर ही लिम्ब साल्वेज सर्जरी गेली 9 वर्ष झालं आणि आता आपल्याकडे रिझल्ट आहे. तर मला काय म्हणजे जी मायो क्लिनिकला वगैरे काम होत होतं 40 वर्षापूर्वीपासून त्यातलं बऱ्यापैकी काम आपल्या इथं सुरू झालेलं आहे. मायो क्लिनिक युएसला आहे, किती लोकांना माहित पण नाही, कॅन्सरच्या मरीजांना पण माहित नाही. तर आणि त्यांचे पाय आपण वाचवायला लागले. आणि भारतात सुद्धा ह्या गेल्या 30-40 वर्षात ते अम्प्युटेशनच त्याचा महत्वाचा हा होता. बरेच पेशंट बरेच डॉक्टर काय अरे आता काय त्याचं काय होत नाही संपलेलं आहे असा विषय संपलेला आहे. हा विषयात असं बोलून चालणार नाही. पेशंटला हा ऑप्शन देणं गरजेचं आहे की तुझा कुठेही पाय जर वाचत असेल, हात वाचत असेल, एल्बो खांदा वाचत असेल तर वाचून घ्या आणि त्याच्यात फंक्शन चांगलं आलेलं आहे. 40-50% जर 3 दशकांमध्ये अम्प्युटेशन कमी झाले म्हणजे निम्मे अम्प्युटेशन कमी झाले मग खूप मोठा बदल झाला. कारण की अम्प्युटेशनमुळं माणसावर एक नुसतंच शारीरिक नाही तर एक सोशल कॉन्सिक्वेन्स आणि मानसिक पण हे आहे ना.
0: बरोबर.
1: इट्स नॉट ओनली फिजिकल, पेशंट हॅज सोशल अँड सायकोलॉजिकल सुद्धा त्याच्या मनावरती फार त्याचा मोठा परिणाम राहतो.
0: अगदी. मग सर आपल्या केलीस डॉक्टर प्रभाकर कोरोना हॉस्पिटलमध्ये या प्रकारच्या सर्व शस्त्रक्रिया पार पडतात तर त्याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती आपण देऊया.
1: युजली आपल्याकडे पेशंट आल्यानंतर जसं मी सांगितलं ऑन्कोलॉजिकल सर्जन बरोबर आम्ही वर्कअप करून त्याचा एक प्लॅन आम्ही डिसाइड करतो आणि त्यानंतर त्याची रिस्क किती आहे काय आपण सगळं त्याला पेशंटला सगळं सांगून त्यांना ऑप्शन सांगतो. अम्प्युटेशन आम्ही ऑप्शन असेल तर तो पण आम्ही तो लास्टचा ऑप्शन सांगतो. पण लिम्ब साल्वेज सर्जरी म्हणजे कसंही करून तुमचं जॉईंट वाचवायचं आणि त्यात मेगा प्रोस्थेटिक सर्जरी करायची. म्हणजे ह्या सर्जरी थोड्या वेगळ्या आहेत. समजा गुडघा बदलीला 60 मिनिट ते 1.5 तास इथले 40 मिनिट 1.5 तास लागतात तर ह्या कधी कधी ह्या 5 तास 7 तास सुद्धा चालतात. ही फुल हाऊस पूर्ण प्लॅनिंगने केलेली सर्जरी आहे. ह्या 2-3 स्पेशालिटी इन्व्हॉल्व्ह राहतात.
0: बरोबर.
1: हा म्हणजे रेडिओलॉजिस्ट राहतात, त्यांनी कम्प्लीट त्याचं वर्गीकरणात हेल्प करतात. हिस्टोपॅथॉलॉजी राहतात जी बायोप्सी घेतलेली आहे. पुन्हा ऑन्कोलॉजिक सर्जनचं काम आहे रिजेक्शनचं. ऑर्थोपेडिक सर्जनचं काम आहे ती मेगा प्रोसेसिस करणं. तर आणि ती सर्जरी कधी कधी आता आपण रिसेंटली तुम्हाला आम्ही अजून ते न्यूज मध्ये दिलेलं नाही पण आम्ही रिसेंटली एक 4 महिन्यापूर्वी टोटल अँकल रिप्लेसमेंट सुद्धा ट्युमर साठी केलेली आहे आणि कदाचित कर्नाटकातली पहिली असेल आणि ती सक्सेसफुल झालेली आहे. गेली 4 महिने पेशंट चालते. ऑलमोस्ट 60 वयाची लेडी आहे ती पण फेल्ड ह्याच्यासाठी ट्युमर साठी फेल्ड रिव्हिजन सर्जन अशी फारच रेअर मध्ये आपण केले. पण त्यात तिन्ही स्पेशालिटी नोड होत्या ऑन्कोलॉजिकल सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जन सुद्धा.
0: बरोबर.
1: म्हणजे हे असं म्हणजे एकाचं नाही म्हणजे
0: हा
1: कंबाईंड म्हणजे आधी त्यानं काम केलं परत मी केलं परत पुढच्यानं केलं असं करून 8-8 तास चाललेलं आहे. खूप चॅलेंजिंग लेवलच्या सर्जरी असं पार करणं हे इथं उपलब्ध आहे हे पण फार महत्वाची गोष्ट आहे.
0: होय ना. म्हणजे या सगळ्या फॅसिलिटी आपल्या केएलईस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
1: आहेत आहेत आहेत.
0: बर. मग हा जर ट्युमर आपल्याला एकदा झाला तर तो परत परत होण्याचे चान्सेस असतात का?
1: हो हो, रिकरन्स रेट आहे आणि त्यामुळेच हे रिकरन्स होऊ नये म्हणूनच एक पूर्वीच्या काळीची जी समजूत होती ते झाले आता अम्प्युटेशन करून टाका ह्याच्यातून बाहेर यायचं आपल्याला. तर लिम्ब साल्वेज सर्जरीला आता सक्सेस रेट म्हणलं तर शेवट आता 88% 5 वर्षात सर्वायव्हलशिप आहे. म्हणजे जर आम्ही हे केलं आणि 85% 10 वर्षाची असं काय काय स्टडीज मध्ये आलेलं आहे म्हणजे 10 वर्षापर्यंत तुमचं सर्वायव्हलशिप राहू शकते. मग ही मोठा आकडा आहे ऍक्च्युली. एखाद्या पेशंटच्या ह्याच्यात 5 ते 10 वर्ष पूर्वी 2 ते 3 वर्ष असायचा आणि बरोबर किमोथेरपी रेडिओथेरपी असं सगळं मिळून जे आलेलं आहे ही मोठी लढाई आहे. पण 5 ते 10 वर्ष आकडा 1 ते 2 आणि अम्प्युटेशन पासून जाणं ही दिस इज बिग जर्नी. म्हणजे ही अगदी चंद्रापासून मार्क्स एवढा फरक आहे.
0: बरोबर.
1: तर जी रिकरन्स रेट राहतो जर जास्त अग्रेसिव्ह ट्युमर असेल तर त्याला जास्त रिकरन्स रेट आहे त्याला चान्सेस जास्त आहे. पण जर बिनाइन ट्युमर असेल समजा आम्ही जसं म्हणतो जायंट सेल ट्युमर म्हणून एक आहे आमच्या ऑर्थोपेडिक्स मध्ये त्याला रिकरन्स रेट जरा कमी आहे. जर योग्य पद्धतीनं केला तर त्याला 5 ते 10% येऊ शकतो. काही काय ट्युमरच्या सेलच्या बिहेव्हिअर वरती ऍक्च्युली ठरवतो आपण. काही कायला खूप आहे आणि जर एकदा जर तो स्प्रेड झाला कुठं तर मग मात्र. पण युजली आज विषय आहे की जर लिम्ब साल्वेज सर्जरीत जर पेशंट आमच्या क्रायटेरियात जर बसत असेल तर रिकरन्स रेट युजली कमी राहतो.
0: म्हणजे जर शस्त्रक्रिया आपण योग्य पद्धतीने व्यवस्थित पार पडली तर तो परत परत येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत.
1: कमी कमी आणि क्वालिटी ऑफ लाईफ खूप वाढते. क्वालिटी ऑफ लाईफ जी पेशंटची आहे जे आता आपण कम्पेअर करतो पाय नसणे आणि पायाबरोबर चालणे ह्याच्यात खूप आहे. कारण की पेशंट पेनलेस राहतात मोबाईल राहतात स्टेबली चालतात. मग ह्या सगळ्या गोष्टी अम्प्युटेशन बरोबर शक्यच नव्हत्या.
0: बरोबर.
1: हा कारण की तू पायच नसायचा मग तो विषयच संपला ना. आता पेशंटला सगळ्यात महत्वाचं काय पेनलेस राहणं हे फार महत्वाचं आहे. बरेच काय काय कॅन्सर तर खूप पेनफुल असतात आणि त्याच्यासाठी एक वेगळंच पेन मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट निघालेलं आहे. ते एक वेगळाच विषय आहे. पण त्या डिपार्टमेंट पर्यंत तुम्ही जाणार नाही हे तर ऍटलिस्ट आम्ही इन्शुअर करतोय ना. म्हणजे तिथपर्यंत तुमचं जॉईंट बदलल्यामुळे तुमचा ट्युमर जातोय तुमचं जॉईंट नवीन मिळतोय तुमचं तुम्ही चालताय पेनलेस राहते सगळं मोबाईल राहते आणि चालताना स्टेबिलिटी येते. मग दिस इज ऑलमोस्ट अ विन विन सिच्युएशन.
0: आणि मग अशा सर्जरी ज्या पेशंट मध्ये होतात सर त्यांनी नंतर काय काळजी घेतली पाहिजे आपली?
1: म्हणजे कसं आहे जॉईंट वरती आपण आता ऍक्च्युली ती जी काळजी आहे ती सिम्पल जे तुम्ही आम्ही नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंटला सांगतो पेशंटला मांडी घालून बसायचं नाहीये त्या सगळ्या सेमच आहेत. त्यात ह्यात असं काय हा मात्र फॉलोअप त्यांना जरा वरच्यावर करायला लागतो. जसं तुम्ही योग्य प्रश्न विचारला रिकरन्स तर रिकरन्स कारण की किती डॉक्टर चांगला असला सर्जन चांगला तो काही देव नसतोय असं आहे. आणि बऱ्याच गोष्टी सेल्युलर लेवलला चाललेल्या असतात म्हणजे हिडन असतात. मग ते तसं काय होऊ नये म्हणून आपल्याला वरच्यावर फॉलोअप करणं त्याचं योग्य ते बऱ्याच ह्या भागात आमचं काय निदर्शनास आले पेशंट फॉलोअपला येतच नाही. एक फार मोठं दुर्भाग्य. म्हणजे आज आपण ही जी टॉक करतोय आणि थँक्यू वेणू धोनीला ह्याच्या

0: यायलाच लागते. तर ती फॉलोअपला येऊन दाखवणं, त्याची योग्य ट्रीटमेंट, बऱ्याच वेळा रिकरन्स पकडणं फार गरजेचं आहे. कमी आहे पण मग त्यासाठी ते मिस झालं नाही पाहिजे, मग नंतर टाइम गेलेली असते.
1: मग असं जे निष्काळजीपणा करतात पेशंट, त्याच्यामध्ये मग म्हणजे काय होऊ शकतं, रिस्क फॅक्टर काय आहेत आपल्याला पुढं?
0: रिस्क म्हणजे काय, बऱ्याच वेळा दुखणं गेल्यानंतर कसंही वापरायला लागतात. आज प्रॉमिस करून जातात आम्ही असं असं वागू तसं राहू चांगलं करून, पण परत तसंच चालू होतं सगळं पहिल्यासारखं. जसं आम्ही म्हणतो मांडी घालून खाली बसायचं नाही, कारण त्यांना जॉईंट वरती लोड येतो. मग ते दुखणं गेल्यानंतर बसायलाच लागतात. मग ते तसं करणं चुकीचं आहे. बऱ्याच वेळा ऐकणं, दुर्लक्ष करतात. आणि इंडियाचं कसं आहे, इंडियाचं कॅज्युअल ऍटिट्यूड आहे सगळ्यांना, काय होता यार, कसं काय चालतंय, त्याला फार तसं राहून चालत. त्यामुळे काय, तुमचं जॉईंट लवकर लूज होऊ शकतो. किती केलं तर तो कृत्रिम आहे. मेटल खूप चांगला आहे, कोबाल्ट, क्रोमियम, टायटेनियम अगदी विमानात वापरल्यासारखं. आणि हा पण ऍस्पेक्ट लक्षात घेण्याचं गरजेचं आहे, कारण की हे सुद्धा आता हे जे सरकारने एनपीपीए वगैरे जे आलेलं आहे, प्राइसिंग वगैरे आलंय, कंट्रोल आलंय, त्यामुळे ही सगळी आता पहिल्यापेक्षा स्वस्त व्हायला आली. जी ऑपरेशन 25-30 लाखाला व्हायला आली, ती 4-5 लाखापर्यंत आलेली आहे. ही फार मोठी, त्यात मोठी इम्प्रुव्हमेंट आहे. आणि अफोर्डेबिलिटी वाढलेली आहे, ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे, आणि पेनिट्रेशन ऑफ दिस प्रोसिजर ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे कसं, त्याचं आता फार म्हणजे बऱ्याच लोकांना, पण तरी पण आपल्या भागात खास करून नॉर्थ कर्नाटका, महाराष्ट्राचं म्हणत नाही, पश्चिम महाराष्ट्र, तिथली माणसं बऱ्याच प्रकारे मुंबईला कनेक्ट असल्यामुळे, पण आपला हा भाग जरा थोडा, इव्हन गोव्याला पण ह्याचं काम कमीच आहे. तर आता आपण जी इथं हॉस्पिटल एवढं निघाले 100-200 crore एवढं सगळं, आणि आज आता ह्याचं पहिली JNMC ची आपली सायंटिफिक सोसायटी मीटिंग पण आहे, कॉन्फरन्स पण आहे, ह्यात सगळे आता जगातले सगळे सर्जन्स यायला लागलेत. आणि ही जी सुविधा उपलब्ध इथं चाललंय काय, ही समाजाला कळणं पण फार गरजेचं आहे. आणि सुविधा आहे तुमच्याकडे इथं, आणि सेकंड ओपिनियन म्हणून पण आहे, फर्स्ट ओपिनियन पण म्हणून आहे, आणि इथं दुसरीकडे फार ऑलमोस्ट नसल्यासारखं आहे.
1: बरोबर. शस्त्रक्रिया हा एक खूप मोठा विषय आहे सर, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी अगदी क्लिअर आणि सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलात. कारण बोन जॉईंट ट्यूमर आपल्याला जो होतो, त्याची शस्त्रक्रिया कशा पद्धतीनं आपण पार पाडतो, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या शो मध्ये दिली. तुमच्या बोलण्यातून आणखीन एक LSS नावाची एक शस्त्रक्रिया मी ऐकली, तर ते नेमकी काय आहे?
0: LSS म्हणजे लिम्ब साल्वेज सर्जरी. बोन अँड जॉईंट ट्यूमर साठी लिम्ब साल्वेज सर्जरी जी आपण करतो, हे जे इंडिकेशन खूप आहे, म्हणजे ह्याच्यासाठी नुसतंच ह्याच्यात साल्वेज करतो असं नाही ट्युमर मध्ये, तर बऱ्याच वेळा रिव्हिजन मध्ये. आता कसं, बरेच नी आणि हिप रिप्लेसमेंट व्हायला लागले, बरेच जॉईंट व्हायला लागले, आणि ते आता बऱ्याच ठिकाणी दुर्भाग्यानं चुकीच्या होतात, लवकर फेल होतात. तर आणि परत त्या तिथंच जातात, तिथंच रिव्हिजन करतात, आणि परत रिव्हिजन होतो. तर ही जी सायकल आहे, ही कुठं तर थांबायला पाहिजे असं आहे. आणि बऱ्याच वेळा पेशंट ह्यातून खूपच नाराज होऊन जातात. तर ह्यासाठी रिपीटेड रिव्हिजन सायकल ब्रेक करायसाठी पण लिम्ब साल्वेज सर्जरी वापरली जाते. त्याला आपण ती पण एक बऱ्यापैकी ह्या इथं पेरिप्रोस्टॅटिक फ्रॅक्चर्स आणि रिकरंट रिव्हिजन्स ची एक मोठी 2022 साली आपण एक स्पेशल मुलाखत घेतलेली टोटल फ्यूमर रिप्लेसमेंटची, तुम्हाला आठवत असेल. तर ट्रॉमा आणि वॅस्क्युलर इन्सफिशियन्सी असे 2-4 वेगवेगळी कारण आहेत. तर ह्याच्यासाठी पण लिम्ब साल्वेज सर्जरी होते. तर ती आपण इथं केलेली आहे, म्हणजे त्यात हिप पण बदलला, मांडी पण बदलली, आणि गुडघा आपण बदलला एकाच सेटिंग मध्ये. 8 तासाची त्याचा आपण सेपरेट टॉकच घेतलेला, आणि त्यावेळी आपण म्हणलेलं ह्या भागाची झालेली नाही,
1: आणि
0: कारण की पेशंट कमी असतात. पण ही रिपीटेड रिव्हिजन सायकल कमी करायसाठी पण लिम्ब साल्वेज सर्जरीचा वापर होतो, आणि आपल्या इथे आपण तो सक्सेसफुल केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सायकल ऑफ रिप्लेसमेंट आपण इथं संपवलेला आहे. सायकल ऑफ रिप्लेसमेंट ऑफ जॉईंट म्हणजे काय, तर सगळ्या प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट ट्युमर साठी आपण इथं बदललेले आहे सक्सेसफुली. तुमचं नी झालं, डिस्टल फ्यूमर झालं, किंवा आता अँकल बोलल्याप्रमाणे एल्बो झालं, शोल्डर झालं, सगळ्या ह्या आपण इथं हिप तर आलेलं आहे, आणि हिप विथ नी असं सगळं. म्हणजे ऍक्च्युली एक्झॅक्टली सर्जिकल कसं काय, ही फार डीप विषय आहे, पण थोडक्यात सांगायचं काय, तर बोन अँड जॉईंट ट्युमर साठी आपण इथं सक्सेसफुली LSS करत आहे. आणि आज नाही, आपल्याकडे आता 8 वर्षाचा डाटा आहे.
1: बरोबर. म्हणजे गेली कित्येक वर्ष ही सर्जरी तुम्ही व्यवस्थित पार पाडताय आणि पेशंट अगदी नॉर्मल आहेत ज्यांनीही ही सर्जरी केलेली आहे ती, तर खूप चांगल्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आपल्या होत असतात ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये, आणि तुम्ही खूप चांगली अशी माहिती दिली. बोन अँड जॉईंट ट्युमर बद्दल आज आपण बोलत होतो आणि त्याच्या त्याला घेऊन ज्या शस्त्रक्रिया होतात याबद्दलची डिटेल माहिती आपण दिली आणि या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला सर, त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.

हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली बेणू धोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर सारंग शेटे आपल्या सोबत होते जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण बोललो आणि हाडांच्या सांध्यातील ट्यूमर आणि अवयव वाचवण्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. कसा होता आजचा भाग, प्रतिक्रिया जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-97. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही एकदा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांना. ते एक आर्टिस्ट आहेत, वास्तववादी पेंटिंग्स ते बनवतात. फाईन आर्ट्स मध्ये ही कला येते, त्यांना आपण ऐकणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा थोडासा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत की तुमचं शिक्षण कुठं झालं आणि कुठपर्यंत शिकला तुम्ही आणि या कलेकडे कसं वळलात ते आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कुठं शिकला ते सांगा.
1: शिक्षण माझं इंजिनिअरिंग झालंय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन मध्ये KLE मध्ये झालंय माझं इंजिनिअरिंग कॉलेज. 1992 ला झालं पूर्ण.
0: आणि शाळा वगैरे?
1: शाळा 11 नंबर शाळा होती मराठी. त्याच्यानंतर हायस्कूल सेंट्रल हायस्कूल मध्ये झालं. परत PUC RLS मध्ये गेलो 2 वर्ष. नंतर इंजिनिअरिंग.
0: म्हणजे ENC तुमचं झालेलं आहे?
1: होय.
0: मग हे झाल्यानंतर तुम्ही कुठं सर्व्हिस वगैरे केली की काय झालं?
1: 1-2-3 महिनेच केलो मी सर्व्हिस बेळगाव मध्येच. बाहेर मी गेलो नाही मोठ्या सिटी तसं, कारण पूर्वीपासून प्रवासाचं जरा मला कंटाळा येतोय म्हणजे लहानपणापासून. त्यामुळे मग तरुण भारत मध्ये जॉईन होतो आणि रिसादर गलीत राहत होतो पूर्वी आम्ही. आता स्वामी विवेकानंद मार्ग जे नाव आहे तिथेच राहतो.
0: बरोबर. होय.
1: मग तरुण भारत मध्ये जॉईन झालो मी. तिथं मग इलस्ट्रेटर म्हणून जॉईन झालो. जवळजवळ 18 वर्ष केलो सर्व्हिस
0: तरुण भारत मध्ये.
1: होय.
0: ओके. मग हे जे पेंटिंग तुम्ही बनवायला सुरू केलं ते कधीपासून केलं?
1: ते म्हणजे लहान असतानापासून आवड होती मला. म्हणजे अगदी प्राथमिक शाळेत सुद्धा मी पुस्तकातील संतांची चित्र येत होतो ती काढत होतो.
0: बर.
1: शिवाजी महाराज आणि मावळे त्यांची काढत होतो चित्र. आणि असं करून मग एक हॉबी आर्टिस्ट होत होतो सुरुवातीला. म्हणजे सुट्टीत असं काढणार किंवा कंटाळला तर असं करणार, पण अभ्यासातही चांगला होतं माझं. कायम पहिला नंबर असणार माझा. आणि 10वीला सुद्धा माझा 2रा नंबर आला पूर्ण शाळेमध्ये.
0: बर.
1: त्यामुळं तेव्हा वाटलं नाही की आर्ट कॉलेजला जावं असं, म्हणून ते इंजिनिअरिंगला गेलो असं झालं मग.
0: त्यावेळेला म्हणजे हायस्कूल मध्ये असल्यापासून तुम्ही हे पेंटिंग्स वगैरे किंवा चित्र वगैरे काढत होता?
1: आणि हायस्कूल मध्ये माझं प्रदर्शनही भरलेलं केलेलं चित्रांचं तिथं पण भरवलेले होते.
0: पण कुठं काही क्लास नाही आणि काही नाही, म्हणजे आमची कला असं झालं.
1: होय.
0: होय ना.
1: होय.
0: की तुमच्या घरी कोणी असं काही
1: नाही? वडलं परजेतच आहे. म्हणजे कसं, माझे आजोबा पण स्टॅच्यू आणि असं बनवायचे, सोनार कामी करायचे.
0: बर.
1: आणि चित्रही करायचे ते. त्यांनी गांधीजी, महात्मा गांधीजींना पण सावंतवाडी आले तेव्हा चांदीचं काय तर असं पत्र ठेवायसाठी करून दिलेले त्यांनी. ते मला आठवते. आणि त्यांचे भाऊ चांगले चित्रकार होते, म्हणजे SL हळदणकर यांच्याकडे ते होते मुंबई स्टुडिओ मध्ये. ते लवकर वारले त्यामुळे त्यांना भेटू शकलो नाही. आजोबांचे माझे सख्खे भाऊ तेही चांगले आर्टिस्ट होते. असं आहे. वडिलांच्या अंगात पण होती कला, पण ते प्रेसच्या व्यवसायात गुंतले नंतर. 15 वयापासूनच ते प्रेस मध्ये गेले, त्यामुळे त्यांचं ते खंड पडलं. असं
0: म्हणजे थोडी कला त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळाली असं म्हणायला हरकत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे शाळेत असल्यापासून तुम्ही हे चित्रकलेमध्ये थोडेसे हुशार राहिलात आणि ते तुमच्या पेंटिंग्सची एक्झिबिशन पण भरवलं. मग ते शाळेमधलं आठवते का एक्झिबिशन? म्हणजे शाळा लेवलचं एक्झिबिशन म्हणजे थोडस वेगळं असतं. आताही तुमचे एक्झिबिशन भरतात, तर कसं होतं त्यावेळचं? म्हणजे पहिलं तुम्हाला काही आठवत असेल तर.
1: शाळा म्हणजे चित्र पण मी तेव्हा भरपूर काढली अशी. आणि आम्हाला पिरियड पण होते ड्रॉइंगचे, म्हणजे सेपरेट असायचे. ते पण माझ्या आवडता म्हणजे पिरियड असायचा ड्रॉइंग पण बाकीच्या विषयाबरोबर. मग तिथं पण थोडं मिळालं सरांकडून. पवार सर म्हणून आम्हाला होते, त्यांचे वडील चांगले म्हणजे आर्टिस्ट होते, RP पवार म्हणून त्यांचे मुलगे आम्हाला होते. त्यांच्याकडून मिळालं मार्गदर्शन, पण ते आम्ही असतानाच वारले म्हणजे शाळेमध्ये. नंतर जयवंत वरपे म्हणून सर होते, त्यांच्याकडूनही मिळालं. म्हणजे प्रॉपर ते शाळेमध्ये आम्हाला मिळालं, म्हणजे सब्जेक्ट वाईज असं असायचं. ड्रॉइंगचा पिरियड, नेचर ड्रॉइंग, प्री हँड ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, जिओमेट्रिकल ड्रॉइंग. आणि 2 ग्रेड एक्झाम पण दिल्या मी तेव्हा, लोअर आणि हायर ग्रेड कर्नाटकच्या.
0: बरं. मग सुरुवातीला जी संतांची वगैरे चित्र काढत होता तुम्ही,
1: होय,
0: ते सोडून आणखीन दुसरी कुठली चित्र काढली का?
1: हे बरीच अशी काढलो. म्हणजे
0: लक्षात राहण्यासारखी कोणती?
1: लक्षात राहण्यासारखी म्हणजे ऍक्च्युली माझं फुल फ्लेज कसं, किंवा 2000 नंतर मी जास्त करायला लागलो पेंटिंग. पण त्याच्या आधी एक हॉबी आर्टिस्ट म्हणून होतो. कुठलं चित्र आवडलं, समजा ऍक्टर कुठला आवडला त्याचं काढायचं. पण 90-92 सुमारला KB कुलकर्णी सर, म्हणजे बेळगावचे म्हणजे प्रसिद्ध चित्रकार होते, त्यांना वडील मला त्यांना भेटायला घेऊन गेले तेव्हा. 1990 नंतरची गोष्ट आहे. आणि त्यांना दाखवलं चित्र. आणि त्यावेळेला कसं ते क्लासेस असे घेत नव्हते, सुरुवातीला घ्यायचे ते क्लासेस, मग त्यावेळेला त्याने घेत नव्हते, पण मी दाखवलेले त्यांना आवडायचे पण चित्र. मग त्याने मला बोलले तू ॲक्टर लोकांची करू नको, तू वेगळी अशा टाईपची काहीतरी कर पेंटिंग्स. मग मी मग नेचर ड्रॉइंग किंवा असं पोर्ट्रेट येते असं वेगळी चित्र करायला लागलो मी. आणि त्यांना मधून मधून दाखवायलाही जायचो मी वॉटर कलर, त्यांना आवडायचे पण अशी चित्र असं. आणि 92 वाङ्मयच्या अच्छा मंडळमध्ये माझं स्वतःचं एक वेगळं केलं प्रदर्शन मी.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर 2002 लायन्स क्लबने माझं भरवलेलं व्हॅक्सिन डेपोमध्ये त्यांचा हॉल आहे, तिथे एकदा केलेले प्रदर्शन 2000. ही दोन म्हणजे बेळगावला केलो. नंतर 2018 नेहरू सेंटर वर्डीमध्ये झालं माझं मुंबईला एक्झिबिशन.
0: बर.
1: एकट्याचं झालं.
0: मग त्या एक्झिबिशन मध्ये जी पेंटिंग तुम्ही ठेवला ती कुठल्या प्रकारची होती?
1: म्हणजे फिगरेटिव्ह म्हणतात तर मॉडेल पेंटिंग कसं असते, मॉडेल ड्रॉइंग फिगरेटिव्ह तशी होते, आणि लँडस्केप निसर्ग चित्रण होते त्याच्या.
0: मग एखादं एक्झिबिशन भरवत असताना म्हणजे असे काही नियम असतात का आपल्याला की एवढेच पेंटिंग आपण एक्झिबिशन मध्ये लावायला पाहिजेत, मिनिमम एवढे असावेत, आणि असं काही नियम तिथे
1: असतात? तसं काही असत नाही.
0: बर.
1: गॅलरीचा आकार बघून आम्ही ठेवू शकतो पेंटिंग.
0: अच्छा अच्छा. आणि मग तिथं म्हणजे परचेजही करू शकतो आपण?
1: होय. लोक म्हणजे कोणाला आवडेल ते परचेजही करू शकतात. आणि एखादं म्हणजे स्टॉल असतात एकेकांचे, म्हणजे त्यांनी मोठा आर्ट फेअर असं भरवतात तिथं स्टॉल करतात, त्यांना मात्र लिमिटेड जागा असते.
0: अच्छा.
1: 10x10 स्पेस मध्ये जेवढी तुम्ही जे बसतात तितकी लावा असं त्यांचं असतं. पण ही आर्ट गॅलरी कसं हॉल बघून लावू शकतो आपण पेंटिंग.
0: मग एवढे ठिकठिकाणी तुमचे एक्झिबिशन झाले, काय होता तुमचा अनुभव?
1: अनुभव म्हणजे मुंबईला तसं चांगला होता, कारण जहांगीर सारखं तिथं तेवढी पब्लिक कमी जरा येते नेहरू सेंटर, म्हणजे एक वेगळं पडतंय. जहांगीर कसं सेंटरला असते तरी पण लोकांना आवडली चित्र थोडी घेतली माझी तेव्हा मुंबईला.
0: आणि इथं बाकीच्या ठिकाणी?
1: बाकीच्या ठिकाणी म्हणजे बेंगळुरूला, आणि म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये पण मी सहभाग करतो, हैदराबाद असून दे किंवा बेंगळुरूच्या पण कॉम्पिटिशन मध्ये, तिथं पण मग सिलेक्ट झालं तर मग पाठवून देतो चित्र, ते पण डिस्प्ले असं करतात तिथं.
0: अच्छा. मग मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की वास्तववादी पेंटिंग तुम्ही बनवता जास्त, तर वास्तववादी पेंटिंग म्हणजे नेमकं कोणती येतात त्याच्यामध्ये?
1: म्हणजे इंग्लिश मध्ये आम्ही त्यांना रिअलिस्टिक म्हणतो, म्हणजे दोन भाग असतात, एक वास्तववादी एक अमूर्त म्हणून असते, मॉडर्न आर्ट जे म्हणतो आम्ही अमूर्त चित्र ते वेगळं असतं. आणि वास्तवदर्शी म्हणजे कसं रिअलिस्टिक कॅटेगरी मध्ये, आता एकाचं समोर बसून पोर्ट्रेट काढलं किंवा एक निसर्ग चित्र केलं ते वास्तव मध्ये येतात, किंवा स्टील लाईफ पेंटिंग केलं ही सगळी वास्तववादी मध्ये येतात, किंवा एक प्रसंगावरून चित्र केलं ही सगळी वास्तवदर्शी आहेत.
0: मग तुम्ही एवढे सगळे जे पेंटिंग आता बनवताय ते म्हणजे स्वतःच्या इमॅजिनेशन मध्ये असं इमॅजिन करून बनवता की काहीतरी बघितलाय प्रसंग आणि मग आपण ते पेंटिंग मध्ये उतरवलंय चित्र असं काय होतं?
1: हा इमॅजिनेशन पण करतो जेव्हा मग सांगतात मला असं मला पाहिजे, किंवा बुक कवर डिझाईन साठी किंवा स्टोरी वाचून त्याच्यावर काढायची चित्र, त्याच्यामध्ये मग ते इमॅजिन करून मला करावं लागतं.
0: असं म्हणजे समोरच्या लोकांच्या एखाद्या वेळेस ऑर्डर आल्या तर त्यांना काय पाहिजे त्याच्यावरून तुम्ही बनवून देता?
1: बरोबर.
0: पण जेव्हा अशी ऑर्डर वगैरे येत नाही स्वतःसाठी तुम्ही बनवता त्यावेळी कशाचा अभ्यास करता?
1: तेव्हा मग निसर्ग चित्रण असं बेळगावातले वेगवेगळ्या स्पॉटची पेंटिंग करतो, लाईव्ह पण करायला जातो, आमचा ग्रुप पण आहे गुलमोर बाग बेळगाव मध्ये, ते पण जातात बाहेर म्हणजे व्हॅक्सिन डेपो किंवा किल्ला एरिया कॅम्प एरिया त्याच्यामध्ये मग जाऊन तिथं बसूनही करतो वॉटर कलर मध्ये करतो चित्र असं.
0: तुम्हाला म्हणजे कुठल्या टाईपचे जे पेंटिंग असतात किंवा कलर वगैरे करायचे, आता वॉटर पेंटिंग वगैरे तुम्ही म्हटला हे जे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे, त्याच्यामध्ये कुठला असा डिफिकल्ट वाटतो?
1: सगळ्यात तसं म्हणजे डिफिकल्ट म्हणजे वॉटर कलर, त्याच्यामध्ये करेक्शन करता येत नाही.
0: अच्छा.
1: एकदा रंग लावले की लावले ते असं. ऑइल पेंट मध्ये करू शकतो, अक्रेलिक मध्ये थोडं करू शकतो, पण वॉटर कलर मध्ये करता येत नाही, म्हणजे सगळ्यात जड जे वॉटर कलर असं आहे म्हणतात.
0: मग तुम्ही एवढे वास्तववादी वगैरे पेंटिंग बनवता त्याच्यामध्ये कुठलं सगळ्यात असं एखादं असतं ना आपल्याला की ते आवडलं आपल्याला किंवा त्याच्याशी अशा आपल्या भावना जोडलेल्या आहेत असे काही क्षण?
1: तशी आता बरीच चित्र आहेत म्हणजे पर्टिक्युलर सांगू शकत नाही, म्हणजे बहिणीचं पण मागं मी एकदा केलेलं कॅन्डल धरलेलं आहे ते, मुलीचं पण मी केलो पोर्ट्रेट, आणि अजून पण अशी मी पर्टिक्युलर सांगू शकत नाही, पण बरीच अशी चित्र आहेत म्हणजे ती मला आवडतात. आता घरच्या लोकांची केलं म्हणजे ती मी सेल करत नाही, पण दुसरी आहेत ती मला करावी लागते सेल, म्हणजे आवडली मला तरी मी ठेवू शकत नाही लँडस्केप वगैरे, म्हणजे असं असते.
0: मग एखादं पेंटिंग बनवायला तुम्हाला किती दिवसाचा अवधी लागतो?
1: ऑइल पेंटिंग म्हटलं तर एक, आता निसर्ग चित्रच म्हटलं तर 3-4 दिवस लागतात, म्हणजे कंटेंट त्याच्यावर काय आहे ते त्याच्यावर असते. सिटीस्केप असला तर वेळ लागतो, म्हणजे शहरातले चित्र काढायचे, म्हणजे ते बिल्डिंग्स येणार, लाईट्स येणार, लोक येणार, पावसाचे पण मी काढतो, त्याचं रिफ्लेक्शन येते, गाड्या येतात, सगळं कंपोज करून करावं लागतं मग व्यवस्थित. त्याला 3-4 दिवस असे वेळ लागतात.

0: मग आता सध्या तुम्ही हे पेंटिंग्स बनवणं तेवढंच करता की त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही चालू आहे?
1: नाही, आणि काही नाही, फुल याच्यावरच आहे, पेंटिंगवरच.
0: पेंटिंग्सवर कसं होतं म्हणजे एखाद्या आर्टिस्टला फक्त पेंटिंग्सवर म्हणजे आपलं सगळं चालवणं, काय चॅलेंजेस असतात?
1: हा, चॅलेंजेस असतात. आणि पूर्वी कसं घरी पण आता लोक असं मुलांना आर्ट्स फील्ड घालायला बघत नव्हते. तिथं जाऊन काय करणार, म्हणजे इंजिनिअरिंग डॉक्टर असं शिकवायचे. पण आता जरा बदललाय ट्रेंड, म्हणजे मुलं आता जायलेत म्हणजे फॅशन डिझायनिंगला म्हणा किंवा आर्ट फील्डला, आर्किटेक्चरला, असं म्हणजे जायलेत आता लोक
0: वेगवेगळे,
1: म्हणजे आर्ट रिलेटेड आहे त्या साईडला जायलेत.
0: मग तुम्ही असा काही विचार केलाय का की तुम्ही स्वतः थोडस हे चित्रकला म्हणा किंवा हे पेंटिंग करणं, ह्याच्याबद्दल थोडीशी क्लासेस घेणं किंवा काय?
1: हा, क्लासेस म्हणजे आता कसं कोणी आलं मला विचारलं म्हणजे माहिती काय पाहिजे असली किंवा चित्र सुद्धा दाखवायला येतात, म्हणजे मी गाईड त्यांना करतो. म्हणजे क्लासेस अजून मी असं फुल प्ले सुरू केलं नाही, कारण म्हणजे ऑर्डर वर्कलाच मला वेळ लागतो. त्यात आणि वेळ काढून माझी स्वतःची वेगळी करावं लागतात पेंटिंग्स, त्यामुळं फारसा वेळ मिळत नाही. पुढे कसं वर्कशॉप आणि असं घ्यायचा विचार आहे, म्हणजे 2-3 दिवस असं. म्हणजे
0: अच्छा अच्छा,
1: तेवढ्यात म्हणजे त्यांना शिकवू शकतो. एखादं पोर्ट्रेटचं वर्कशॉप असेल किंवा एक निसर्ग चित्रणाचं असेल असे, म्हणजे आणि लोक इंटरेस्टेड पण आहेत त्याच्यामध्ये. असं
0: अगदीच एखाद्याला चित्रकलेमध्ये रस नाहीये
1: होय,
0: म्हणजे असा एखादा कोणी असेल तर त्यालाही या 2-3 दिवसाच्या वर्कशॉप न काही फरक पडू शकतो, म्हणजे शिकू शकतो असा व्यक्ती?
1: हा, शिकू शकतो. पण त्याचं कसं माहितीये, स्वतः त्याला जरा प्रयत्न करावा लागतो आणि हातामध्ये जरा पाहिजे वळण.
0: बरोबर,
1: अगदीच हातात वळण असलं तर मग त्याला जमणार नाही कधीच. असं आहे,
0: बरोबर.
1: आता आर्ट कॉलेज सुद्धा जातात मुलं, पण ज्याच्या हातात वळण असेल आणि ज्याला खरी आवड असेल तेच पुढे जातात. असं आहे, जे प्रॅक्टिस करतील. असं पण आहे.
0: म्हणजे तुम्हाला आता बाहेरून ऑर्डर पण भेटतात ज्या तुम्ही कम्प्लीट करून देत?
1: होय.
0: मग कशा प्रकारच्या ऑर्डर असतात त्या? म्हणजे एखादं व्यक्ती चित्र काढायचं असेल किंवा समोर एखादा माणूस बसलेला आहे आणि त्याचंही तुम्ही चित्र काढू शकता?
1: तसंही काढतो.
0: अच्छा अच्छा, मग तशा प्रकारच्या सगळ्या ऑर्डर्स येतात?
1: ऑर्डर्स म्हणजे जास्त मला ते आता वारलेल्या व्यक्तीचे असेल ते फोटोज मला देतात ते.
0: अच्छा अच्छा.
1: किंवा वेगळे पेंटिंग, कोणाला वारली पेंटिंग काढून पाहिजे, कोणाला ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट काढून पाहिजे, कोणाला कृष्णाची पेंटिंग करून पाहिजेत, वेगवेगळे येतात. साईबाबा कोणाला करून पाहिजेत, हे असे असतात वेगळे.
0: म्हणजे हौशी लोक अजून आहेत?
1: करून घेत.
0: अच्छा. याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या काय हॉबीज आहेत?
1: हॉबीज म्हणजे पूर्वीपासून म्हणजे क्रिकेट एक माझा आवडत आहे, पूर्वीपासून म्हणजे बघतो. आता काय मी पूर्ण एक बसून जागेला बघत नाही, पण आवड आहे मला क्रिकेटची. खेळत पण होतो शाळेत असताना थोडं, ते एक आहे. फिल्म्स बद्दल थोडं आहे, सिनेमा बद्दल पूर्वीपासून आहे.
0: एखाद्या आर्टिस्टला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास असावा आणि कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवून आपली कला जी आहे ती सादर करावी?
1: ओके, पहिला म्हणजे आता तुम्ही रिअलिस्टिक करणार तर प्रपोर्शन पाहिजेत, असं अभ्यास पण पाहिजे. चेहरा प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे ठेवण असते. नाकाचे, डोळे, कान प्रत्येकाचे म्हणजे वेगळे असतात. दोघं माणसं कधी सारखी असत नाही, चुकून कधी असतात.
0: हो ना,
1: ते म्हणजे ऑब्झर्वेशन पाहिजे आणि प्रॅक्टिसही पाहिजे. रंग मिश्रण ते माहिती पण पाहिजे, रंग कसे मिक्स करायचे त्याची माहिती पाहिजे. आणि मीडियम्स वेगवेगळे हाताळायला पाहिजेत. आता मी प्रत्येक मीडियममध्ये करतो, ऑइल पेंट करतो, अक्रेलिक करतो, वॉटर कलर करतो, पेस्टल करतो, पेन्सिलमध्ये करतो, चारकोलमध्ये करतो, म्हणजे जवळजवळ सगळ्या मीडियम्समध्ये करतो का. मग प्रत्येक मीडियमचं एक एक खास वैशिष्ट्य असते, ते पाळून त्या बेसवरच करावं लागतं पेंटिंग.
0: म्हणजे भरपूर गोष्टींचा अभ्यास असावा?
1: होय.
0: मग तुम्ही सुरुवातीपासून कुठे क्लासेस घेतले नाहीत? काही नाहीत. नंतर तरी म्हणजे थोडस नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी असं काही कुठे क्लास वगैरे घेतला किंवा माहिती वगैरे घेण्याचा प्रयत्न केला?
1: नाही, असं कसं पूर्वी सोशल मीडिया नव्हतं.
0: बरोबर.
1: आता आमच्या कॉलेजच्या वेळेला नव्हतं, मग लायब्ररीमध्ये जाऊन मग ते पूर्वीचे आर्टिस्ट काढलेले त्यांची पुस्तकं बघत होतो, चित्र किंवा बुक्स असे प्रिंट. आता दोनच होत आहे, कारण बेळगावला एक्झिबिशन जास्त भरत नव्हते तेव्हापासून, पण भरतच नव्हते पूर्वी. डेमो कोणाच्या बघायला मिळत नव्हते, मग एकच ऑप्शन होता, एक तरी पुस्तक विकत घ्यायचं वॉटर कलरवर. तर मिलिंद मुळीक सर आहेत, त्यांचं वॉटर कलरचं पुस्तक घेतलो मी त्यावेळेला, आठवतोय. वॉटर पोस्टरची पुस्तक घेत होतो, मग त्यातून असे स्टेप बाय स्टेप मिळायचं शिकायला थोडं, म्हणजे ते वाचून आम्ही करू शकतो असं होतं त्यावेळेला. आता कसं सोशल मीडिया इतकं आहे, इंस्टाग्रामवर आम्ही इथं बसू

0: दुसऱ्या बाहेरच्या परदेशातल्या आर्टिस्टचं काम आम्ही बघू शकतो. शॉर्ट मध्ये काय राहिना त्यांचं म्हणजे कसं करतात ते म्हणजे ऍक्च्युअली बघू शकतो. ते एक इन्स्पिरेशन मिळत. हा फायदा आहे सोशल मीडियाचा.
1: म्हणजे याच्यामधून तुम्ही स्वतःमध्ये थोडस इम्प्रुव्हमेंट करून घ्या.
0: हा इम्प्रुव्हमेंट ते बघितलं की म्हणजे वाटतं अरे किती छान काढलंय नाही तर आपणही करावं तसं असं वाटतंय. म्हणजे इन्स्पिरेशन असतं.
1: आपण बोललोत की इंजिनिअरिंग पर्यंत तुम्ही शिकलात आणि इंजिनिअरिंग नंतर काही थोडे दिवस तुम्ही जॉब केलात आणि नंतर पूर्ण पेंटिंग कडे वळलात तुम्ही.
0: बरोबर.
1: तर ते कसं काय म्हणजे जॉब करताना सोडून आपण पेंटिंग कडे फक्त वळणं म्हणजे थोडस डिफिकल्ट गेलंच असेल.
0: बरोबर.
1: तर ते कसं काय तुम्ही डिसिजन घेतलात.
0: बरोबर. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर थोडेकडे जॉब बघितले पण मला कसं थोडे एक 2-3 महिने बेळगावमध्ये जॉब केल्यानंतर मग वडील म्हणजे मध्ये पण मी सांगितलं म्हणजे कुलकर्णी सरांकडे घेऊन गेले. मग त्यांची चित्र बघून मला जास्त नाही इन्स्पायर झालं. त्याच्या अगदी जास्त असं भेटलो नव्हतो, माहिती नव्हती. आणि त्यांचे जे शिष्य होते जॉन फर्नांडिस म्हणा किंवा रवी परांजपे, मारुती पाटील सर, हे जागतिक दर्जेचे चित्रकार होते. म्हणजे जे इथून बाहेर गेलेत पुण्याहून मुंबईहून, त्यांची पण चित्र नंतर बघितल्यानंतर वाटलं अरे करूया आपण पण करूया आपण पण. म्हणजे एक आवड निर्माण झाली. आणि घरी पहिल्यांदा म्हणजे कसं इंजिनिअरिंगवर असं पाणी सोडलं त्यांना म्हणजे आवडलं नाही पहिला म्हणजे तितकं. कारण आर्थिक परिस्थिती पण आमची चांगली नव्हती पूर्वी. त्यामुळं पहिल्या नंतर मग म्हटलं तू काय करतोस तुझं तू ठरव. त्यामुळं मग मी हळूहळू मग प्रेसी जवळ होतं तरुण भारत तिथं पण लागलो. त्याच्यामुळे लोक म्हणजे ओळखायला लागले. म्हणजे पेपरमध्ये चित्र येतं ते रांगणेकर रांगणेकर तरुण भारतमध्ये आहे त्यामुळे जास्त ओळख झाली लोकांची. आणि एक आहे म्हणजे कुलकर्णी सरांना जर मी हायस्कूलमध्ये किंवा असताना भेटलो असतो तर मी इंजिनिअरिंगला कदाचित गेलो नसतो. 10वी नंतर JJ किंवा आर्ट कॉलेजला कुठेतरी गेलो असतो. म्हणजे आर्ट कॉलेजचा एक फायदा असतोय लवकर डेव्हलप होतं. म्हणजे हँड जर चांगला असेल तर एक व्यक्तीचं जर हँड चांगला असेल तर लवकर पिकअप होऊ शकते. असं आहे. मला जरा स्ट्रगल करावं लागलं ऍक्च्युअली. म्हणजे आर्थिक परिस्थिती असल्यामुळे कमवण्यासाठी आणि शिकण्यासाठी मला स्ट्रगल करावं लागलं.
1: बरोबर. म्हणजे सुरुवातीचा काळ थोडासा डिफिकल्ट गेला. अगदी एवढं चांगलं शिक्षण घेऊन ते थांबवून किंवा त्याच्याशी रिलेटेड एखादा जॉब थांबवून आपण पूर्णपणे याच्याकडे वळणं म्हणजे थोडस घरच्यांचाही सपोर्ट हवाच
0: पाहिजे.
1: आणि त्यावेळी जरास तुम्हाला डिसिजन घेणं डिफिकल्ट
0: गेलं.
1: घरी चांगलं सेट झालं सगळं.
0: होय. आणि घरी तसं म्हणजे प्रोत्साहन मिळायचं म्हणजे केलेलं मला कमाईचे तारीफ करायचे. वडील खास करून म्हणजे जास्त हे करायचे मला प्रोत्साहन द्यायचे. पूर्वी काय लागलं साहित्य तर आणून द्यायचे लहान असताना सुद्धा. कधी मला कमी केले नाही त्याने. म्हणजे कठीण परिस्थिती सुद्धा.
1: बरोबर. मग इतक्या दिवसांपासून आता तुमचे एक्झिबिशन वगैरे चालू आहेत म्हणताय तुम्ही. इतकी वर्ष झालं तुम्ही या फील्ड मध्ये.
0: बरोबर.
1: मग आपण म्हणतो ना की आपण केलेल्या कामाची जर पोचपावती आपल्याला भेटायची असेल तर कोणीतरी त्याला एनकरेज केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि ते जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळी आणखीन थोडीशी काम करण्याचा उत्साह वाढतो.
0: बरोबर.
1: आणि ती पोचपावती म्हणजे काही सन्मान असणं किंवा काही लोकांनी सन्मान करणं, पुरस्कार देणं.
0: बरोबर.
1: या सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅटर करतात आपल्या.
0: बरोबर. बरोबर.
1: तर तसं तुमच्या सोबत असं काही झालेलं आहे का की काही पुरस्कार आपल्याला मिळालेत काय?
0: हा ओके. आता शाळेपासून सुरुवात करायचं म्हणजे शाळेपासूनच शाळेमध्ये मला मिळायचे म्हणजे कॉम्पिटिशन किंवा बाहेर रोटरी क्लब आणि ठेवायचे कॉम्पिटिशन, जायंट्स क्लब ठेवायचे. तिथेही मी जात होतो, तिथेही मिळायचे. नंतर जेव्हा मी आता सुरू केलो म्हणजे कॉम्पिटिशन पण बाहेरच्या पाठवायला मी मला वाटतं 4-5 वर्षापासून सुरुवात केलो म्हणजे बाहेरचे कॉम्पिटिशन असतात ऑनलाईन. आणि मग कॅमलचं मला तसं मिळालं म्हणजे फुल साऊथ झोन मध्ये निसर्ग चित्रण विभागात मिळालं मला कॅमलने ठेवलेलं ते मोठं मिळालं बक्षीस.
1: छान.
0: आणि तसंच बेंगळूरमध्ये

0: तुम्हाला मिळाले गेले आणि तुमच्या कामाला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून. हे जे कॅमलचं वगैरे सांगितलं तो खूप मोठा पुरस्कार होता असं म्हटलं तुम्ही, तर काय होतं ते नेमकं चित्र आणि ज्याच्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला?
1: हा, ते पावसाळी चित्र होतं, म्हणजे माळी गल्ली जी बेळगावमध्ये आहे तिथं जुनी घरे आहेत आणि अरुंद गल्ली आहे.
0: बर.
1: आणि ते पाऊस पडल्यानंतर तिथं जे रस्त्यावर जो ओलसरपणा असतोय त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्शन आणि असतात छोट्यात, ते रिक्षा थांबलेली किंवा माणसं ते आपल्या कामात मग्न छत्र्या घेऊन जाणारी माणसं, ते चित्रण मी केलेलो. म्हणजे असा 3D इफेक्ट आलेला पेंटिंग मध्ये त्यांना मला मिळालं.
0: छान. म्हणजे एखादा इन्सिडेंट बघितला तुम्ही किंवा एखादं काहीतरी बघितलं ठिकाण, तर ते तुम्ही चित्रात उतरवू शकता व्यवस्थित?
1: हा, उतरू शकतो, पण कसं डिटेलिंग करणार तर क्लिक लागते, त्याचा रेफरन्स पाहिजे.
0: ओके
1: ओके.
0: म्हणजे
1: ते क्षणिक असतोय, म्हणजे आता सूर्यदेव सुद्धा होतोय, म्हणजे फार वेळ असत नाही किंवा लाईट अँड शॅडोज पडतात, फार वेळ इफेक्ट असत नाही, लगेच क्षणापुरता असतोय, थोडे अर्ध्या तासाने बदलतोय असं.
0: म्हणजे परफेक्ट जर आपल्याला चित्र पाहिजे असेल तर थोडस आपल्याला त्याचा रेफरन्स हवा.
1: रेफरन्स हवा, नाहीतर मग तिथं स्पॉटवर जाऊन करायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली स्पॉटवर करणंच चांगलं असतंय, पण तशी जागाही पाहिजे बसायला. अरुंद गल्ल्यात आता बसून करू शकत नाही, मोकळी जागा पाहिजे, पण डिस्टर्बन्स जास्त राहता गावाने, म्हणजे गजबजलेल्या एरियात बसून आम्ही करू शकत नाही. स्केचिंग पेन्सिलने करू शकतो, म्हणजे लोक जे बसतात बस स्टँडवर जाऊन बसा, ते स्केचिंग आणि करू शकतो, पण पेंटिंग म्हणजे जरा
0: हे पण आपलं साहित्य होय सगळं व्यवस्थित, ते कॉन्सन्ट्रेशन आपलं व्हायला हवं.
1: होय. आणि ती किट रेडीच पाहिजेत, म्हणजे आता जायचं म्हणजे आदल्या दिवशी मी सगळी किट रेडी करून ठेवतो, उद्या जायचं आहे कुठं म्हटलं तर लाईव्ह जाऊन मग तिथं करतो असं.
0: म्हणजे एकंदरीत छान प्रवास आहे तुमचा, कलरफुल प्रवास म्हणूया त्याला, कारण एवढ्या कलर सोबत तुम्ही राहता असता, त्यामुळे अगदी कलरफुल प्रवास आहे तुमचा. आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून. स्कूल मध्ये असल्यापासून तुम्ही पेंटिंग्स करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत ते तुम्ही करत आहात, मग तुमच्या नंतर आता तुमच्या मुलांमध्ये अशी काही कला आहे का?
1: हा, मुलीचं पण माझं हँड चांगलं आहे, ती करते, 9वीला आहे आणि मुलगा इंजिनिअरिंगला आहे, तरी पण तो आता सुरत कलला आहे इंजिनिअरिंगला, तिथं पण तो कॉलेजमध्ये काय पण लागला आर्टची ऍक्टिव्हिटी तर तो करतो तिथं पण.
0: अच्छा.
1: हातामध्ये दोघांच्या पण आहे वळण,
0: म्हणजे त्यांना पण ती देणगी मिळाली.
1: होय.
0: छान वाटलं तुमचा प्रवास ऐकून आणि तुम्ही इकडे आलात आणि तुमच्या बद्दलची माहिती आमच्या लिस्नर पर्यंत पोहोचवली, त्याबद्दल थँक्यू सो मच सर.
1: ओके, थँक्यू.
0: हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांना ऐकत होतो. ते एक आर्टिस्ट आहेत, वास्तववादी पेंटिंग्स ते बनवतात, त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998.

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट्स सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 08312440322 or visit www.kletech.ac.in.

आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
2: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project, it represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 776047729 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
3: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleFarm.edu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.